ए मन मेरिया तू समझ अचेत ए आणिया राम ए मन मेरिया जट अवगुण गुणी समाणिया राम बहु साध लुभाणे किरत।